रेडियो नमस्कार कसं काय तुम्ही सगळेजण आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन यॉन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम सुरू होत आहे आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी 9 ते 10 वाजता नितीन बरोबर कार्यक्रम आहे आणि यस म्हणजे देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण मधोमध असून सुद्धा लावा तुम्ही रेडिओ ट्यून इन करा और एम फ्रीवर तासभराचा कार्यक्रम असणार आहे एका तासाच्या धमाल आणि लय भारी कार्यक्रम अर्थात कसं काय मंडळी कार्यक्रम आणि जे मला माहीत नाही ते सुद्धा आपण सांगू शकता कुणाचा वाढदिवस आहे

लग्न वाढदिवस आहे, लग्न सोहळा आहे, कुठलेही निमित्त आहे, डेडिकेशन करायची इच्छा आहे, तुम्ही करू शकता बिंदास। संकोच करायचं नाही बिलकुल, लाजायचं नाही बिलकुल। मोबाईल घ्या हातात आणि मेसेजेस तुम्ही पाठवू शकता फॉर डेडिकेशन ऑन 5250-6200 वर। परत एकदा सांगतो 5250-6200 वर मेसेजेस, व्हॉट्सअप मेसेजेस नाही तर फोन सुद्धा करा। ऑन का चौदू का तुम्ही स्वसंजीस माझ्याशी बोला, गाणी वाजवणार आपल्या सगळ्यांसाठी। म्हणजे हो, मे महिन्याचं पहिलं वीकेंड आहे, आज शनिवार 2 मे आहे आणि विशेषतः काल पहिला मे जागतिक कामगार दिवस साजरा करण्यात आला, या निमित्ताने आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। तसेच पहिला मे अर्थात मराठी लोकांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण दिवस अर्थात महाराष्ट्र दिन, तसेच मॉरिशसमध्ये महाराष्ट्र आणि छत्रपती शिवाजी महाराज दिन साजरा करत असतो, या निमित्ताने आपल्या सगळ्यांना अनेक अनेक शुभेच्छा। तेव्हा कार्यक्रमाचे आरंभी महाराष्ट्र देशाला प्रणाम करून शुभेच्छा पाठवितो आपल्या सगळ्यांना। महाराष्ट्र तर आमचा अभिमान आहे, सह्याद्रीचं उंच अभंग मान, शिवरायांची शौर्य गाथा, संतांची पावन असं भूमी आहे, निसर्गांनी नटलेली ही अशी भूमी, संस्कृतीची अमोल ही झोळी आणि प्रगतीच्या वाटेवर धावते हा राज्य अर्थात महाराष्ट्र राज्य। प्रणाम करूया महाराष्ट्र देशाला, ऐकूया महाराष्ट्र देशाला।

मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, राकट देशा, तसेच कणखर देशा, डंगरा दगड्यांचा हा देशा, प्रणाम घ्यावा आमचा हा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम करूया आपल्या पूर्वजांच्या भूमीला, दंडवत करूया महाराष्ट्र देशाला, आस्वाद घेऊया तुम्हा सगळ्यांना महाराष्ट्र दिनाच्या व छत्रपती शिवाजी महाराजांच्या खूप खूप शुभेच्छा.

0: अपना गोदाम।
1: रसिकमणी व संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया आपल्या सगळ्यांच्या मनोरंजनासाठी। आदर शिंदे आणि साथी कलाकारांचे सुमधुर आवाजात सध्या आम्ही वाजवित आहोत शिवरायांच्या व्यक्तिमत्वाबद्दल, चरित्राबद्दल सांगणारे जे गाणं आहेत अर्थात पुवाडा, ही तलवार वाजवित आहोत आपल्या सगळ्यांसाठी। आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे, मेसेज आलेला फ्रॉम प्रीती देव जी ऑफ कॉम्बिनवा आणि सर्व मराठी समुदायासाठी या गीताची मागणी केलेली आहे, स्पेशली फॉर कॉम्बिनवा गणेश गौरी मंदिराचे सर्व सदस्यांसाठी सुद्धा। थँक्यू फॉर ट्युनिंग आउट एम फ्री आणि कसं काय मंडळी कार्यक्रम।

पाठीशी असतील मावळे, अंगावर घेशील वादळे, कधी गडावर कधी खिंडीतून शौर्याचे मग रोज सोहळे, तुटलेल्या साऱ्या सांध्यांना पुन्हा एकदा जोडशील तू, अरे लाख असू दे अफजल आता वाघ नखा विन फाडशील तू, पण कारस्थान शिस्तीत डाव आखले जातील तुला पाडण्यास सारे

0: कसं काय मंडळी
1: दर शनिवारी व रविवारी ट्यून इन करा आपल्याच मराठीचा धमाल कार्यक्रम 9 AM to 10 AM नितीन बरोबर
0: कसं काय मंडळी।
2: The best songs on the radio. This is my only favorite station.
3: RM3 Manoranjan Radio.
4: मंडियो कसं काय तुम्ही सगळेजण, आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यून इन करीत आहात ऑन ऑन ऑरम फ्री कसं काय मंडळी कार्यक्रम चालू आहे आपल्या सगळ्यांच्या एंटरटेनमेंटसाठी। सुमारे हाफ आन आवर टू गो मंडी हो, रेडिओचे वॉल्यूम तुम्ही वाढवू शकता, बरोबर गाऊ शकता, नाचू शकता, कारण अप्रतिम वीकेंड सुरू होत आहे। आम्ही साथ देतो संगीतमय 9 to 10 AM। डेडिकेशन सुद्धा आपण पाठवू शकता।

messages, WhatsApp messages 5250-6200 और messages, WhatsApp messages phone सुधा करा उनका 402-8070 ऋषिकेश रिकामी यांची सुमधुर आवाजात घेणार भरारी आपल्या सगळ्यांसाठी वाजवतो.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: कसं काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM Free Manoranjan Radio.
6: रसिक म्हणजे कुठे असाल तुम्ही, घरी आहात, निहारी चालू आहे, साफसफाई चालू आहे, गाडीमध्ये आहात, कामावर आहात, देशाच्या कुठल्या कानाकोपऱ्यात असून सुद्धा ट्यूनिंग करत राहा. 10 कार्यक्रम चालू असणार आहे. सध्या बॅक टू द ओल्डीज, अभिजित सावंत आणि विश्वजा जाधव यांचे समुद्र आवाजात रिमेक व्हर्जन ऑफ पिढी वाळूत, आणि विशेषत डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू सौ नीला ऑफ ग्लेन पग वाकवा. आज यांचा वाढदिवस आहे. आरएम फ्री आणि कसं काय मंदिर कार्यक्रम आणि सर्व परिवार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे.

एनएस म्हणून आपलं वीकेंड एकदम लय भारी आणि संगीतमय करण्यासाठी आम्ही आहोत. तेव्हा संजू राठोडचं समुद्र आवाजात व्हायलाच पाहिजे शेकी शेकी. आणि विशेषतः डेडिकेटिंग दिस सॉन्ग टू आपलाच भाऊ आहे केविन कृष्णाप्पा दागोचिया. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा पाठवित आहे. त्याचाच भाऊ जो आहे नितीश कृष्णाप्पा ऑफ माल्टा आणि सर्व कृष्णाप्पा परिवार वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा पाठवित.

रसिक मंडळी रोहित राऊत आणि साथी कलाकारांचे समुद्र आवाजात हा संगीतमय कार्यक्रम चालूच ठेवूया. सध्या आपल्या सगळ्यांना माहितीच असेल लग्न सीझन चालू आहे आणि विशेषतः या गीताची मागणी केलेली आहे. तनुज भिवाजी आणि मेघना नायकू या दोघांचं लग्न सोहळा उद्या असणार आहे. आज यांचं सोहळा लग्न मध्ये याच्या आधी हळदी तर व्हायलाच पाहिजे. तेव्हा या दोघांसाठी त्यांच्या परिवार करून अनेकांना आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठवत आहे. स्पेशल गाणं तनुज आणि मेघना अनेक अनेक शुभेच्छा.

0: काय मंडळी,
1: कसं काय मंडळी,
2: कसं काय मंडळी,
3: काय मंडळी.
4: Your kind of music, all day, all night, right here on your one and only station.
5: RM3 Manoranjan Radio.

रसिक म्हणजे वीकन म्हटलं तर थोडा आराम आणि जास्त मस्ती करायची आहे. हवान जरी पावसाळा आहे किंवा ऊन आहे तरी सुद्धा एन्जॉय करायचं आहे प्रत्येक क्षणी. आणि वीकेंड म्हटलं तर आपलं वीकेंड एकदम संगीतमय आणि रंगीत करण्यासाठी आम्ही आहोतच. 10 केवल वलांज आणि सोनाली सोनावणी यांची समुद्र आवाजात एन्जॉय दिस सॉन्ग ही पोरगी.

सुंदर पद्धतीने कार्यक्रमाची सुंदर सांगता करूया रोहित रहूत सोनाली सोनावणी आणि साथी कलाकारांच्या सुमधुर आवाजात नक्कीच आणि जाता जाता आपल्या सगळ्यांना सांगण्यात इच्छितो की कुठे असाल तुम्ही हसत रहा खेळत रहा आणि सुरक्षित रहा आणि सुद्धा आवश्यक आहे. आमची भेट होणार आहे उद्या सकाळी परत एकदा 9 to 10 AM कसं काय मंडळी कार्यक्रम घेऊन. टिल देन हॅपी सॅटरडे हॅपी वीकेंड टेक केअर आणि नमस्कार आमच्याकडून.